0: एशियन गेम्स 2026 आईची नगोया।
1: हेलो एंड अ वेरी वार्म वेलकम टू ऑल द लिसनर्स ऑफ आकाशवाणी। मैं हूँ साक्षी मांडवाल और मेरे साथ हैं इस वक्त दोस्तों अभिनव पुंछी, और हम आपके लिए लेकर आ रहे हैं सबसे बड़ी खबर आज के दिन की, जो कि है भारतीय महिलाओं का क्रिकेट का मुकाबला। दे आर प्लेइंग द गेम अगेंस्ट श्रीलंका, इट्स द फाइनल मैच एंड वी डू होप इन दिस our hopes are resting on the Indian women cricketers that they'll be getting us the gold today, the first time in this Asian Games when the Indians can eye a gold medal and hope for that. भारतीय कप्तान हमारी तरफ से हरमनप्रीत कौर ने टॉस जीतकर पहले आज बल्लेबाजी करने का निर्णय लिया, and that has proven to be very lucky for the Indians because they are off to a frolicking start, जहां 14.3 ओवर में भारतीय महिलाओं ने अभी तक 141 ऑन बोर्ड बना दिए एक विकेट गवाकर, जो कि गया शिपाली वर्मा का, जिन्होंने आज 48 रन बनाए 29 बॉल्स में। शी जस्ट मिस्ड आउट ऑन अ हाफ सेंचुरी बाय अ मियर टू रन्स ओवर देयर थैंक्स टू अ स्टुपेंडस कैच दैट वाज कॉट बाय काव्या काबंदी ऑन द बॉल ऑफ चामुदी प्रबोदा। मच नीडेड विकेट आउट देयर फॉर द श्रीलंकन्स बिकॉज दिस पार्टनरशिप was getting very very stable and sturdy between Shefali Verma and of course Smriti Mandana, but they were able to get a breakthrough on 99 runs. So a good start, Abhinav, for the Indians out there.
2: Yes, a brilliant start by our Indian women in blue, and hopefully they keep going great guns. And unfortunately table tennis ke न्यूज नहीं है, क्योंकि एक बहुत टफ इंकाउंटर था इंडियन मेंस टेबल टेनिस टीम का साउथ कोरिया के खिलाफ प्री क्वार्टर फाइनल्स मैच में। हरमीत देसाई, मनुषा और मानव ठक्कर तीनों अपना सिंगल्स मैच हार चुके हैं, और उस हार के बाद वो 3-0 ने एडवांस करा है क्वार्टर फाइनल्स में। बट हमारे लिसनर्स डिसअपॉइंट मत हुई है, क्योंकि हमारी इंडियन विमेंस टीम जो टेबल टेनिस की टीम है वो अपना मैच जीती थी प्री क्वार्टर फाइनल्स का थाईलैंड के खिलाफ 3-2 से, और आज हमारा क्वार्टर फाइनल है नॉर्थ कोरिया के खिलाफ एट 3:50 PM।
1: जी, और जैसे हम आपको ये अपडेट दे रहे हैं, अपने श्रोताओं को ये भी बता दें कि हरमनप्रीत कौर जस्ट मिस्ड आउट ऑन अ सेंचुरी। जी हाँ, 73 रनों पर हरमनप्रीत कौर आज आउट हो गई हैं। 42 गेंदों में 73 रन उन्होंने आज बनाए भारत के लिए, जिसमें 5 चौके और 6 छक्के मौजूद थे एट अ स्ट्राइक रेट ऑफ 173.8, द विकेट कमिंग जस्ट एट द राइट टाइम। एंड वी नाउ मूव ऑन टुवर्ड्स फेंसिंग, वेयर द इंडियन मेंस इंडिविजुअल फॉइल कैंपेन has come to an end in the round of 32 with both fencers crashing out against the Kazakh opposition. Himansh Singh Sanasam also succumbed to a 9-15 defeat against Ghalem Nurumov, while 17-year-old prospect Sachin met an identical feat, falling 9-15 to Timofey Semyonov. So, भारतीय मेन का इंडिविजुअल फॉइल कैटेगरी के फेंसिंग में भी आकर एशियन गेम्स 2026 में समापन हो गया है।
2: जी हाँ, एंड लेट्स टॉक अबाउट बैडमिंटन, जिसमें विमेन्स टीम का कैंपेन खत्म हुआ है। अनफॉर्चुनेटली इंडिया लॉस्ट ऑल दे 3 सिंगल्स मैचेस टुडे। पीवी सिंधु, उन्नति हुड्डा एंड तन्वी शाह ऑल लॉस्ट द सिंगल्स मैचेस। द ओनली ब्राइट स्पॉट वाज गायत्री गोपीचंद एंड ट्रिशा जॉली हु वन द डबल्स मैच। मगर निराश मत हुई है, क्योंकि हमारी मेन्स टीम क्वार्टर फाइनल में खेल रही है जापान के साथ। 11:30 बजे ये मैच शुरू होना था, एंड द फर्स्ट पॉइंट इज जस्ट अबाउट टू बिगिन। सो होपफुली द इंडियन मेन्स टीम गेट्स अस सम गुड न्यूज from the badminton courts.
1: जी, and a slight correction to be made over there कि स्मृति मंदना अभी भी क्रीज पर टिकी हुई है। जी हाँ, 73 रन उन्होंने बनाए हैं, 43 गेंदों में उनका विकेट नहीं गया है। हरमनप्रीत कौर भारतीय टीम की जो कप्तान है, उनका विकेट जा चुका है। 17 गेंदों में 19 रन का उन्होंने कंट्रीब्यूशन दिया, बट स्मृति मंदना ऑल होप्स रेस्टिंग ऑन हर शोल्डर्स टुडे, क्योंकि शायद आज वो दिन भी हो सकता है जहां हम उनके बल्ले से 100 रन यानी सेंचुरी आते हुए देख ले। ही इज विशिंग हर ऑल द वेरी बेस्ट। इंडिया गोइंग वेरी स्ट्रांग, कमिंग बैक नाउ टुवर्ड्स द नेक्स्ट अपडेट दैट वी ब्रिंग टू यू, जो है कबड्डी की दुनिया से, जहां भारत ने आज साउथ कोरिया को 63-31 से हरा दिया इन द मेंस कैटेगरी, एंड दैट वाज अ वेरी कन्विंसिंग सॉलिड विन। अब भारत बांग्लादेश को कल फेस करेगा इन द ग्रुप स्टेज अगेंस्ट चाइनीज तेपाई, व्हिच विल बी द नेक्स्ट गेम कमिंग अप टुमारो इन कबड्डी।
2: ऑफ कोर्स ग्रेट न्यूज देयर फ्रॉम कबड्डी, एंड ऑल्सो ग्रेट न्यूज फ्रॉम बॉक्सिंग। interesting because Sakshi Chaudhary has beaten the Paris Olympics bronze medalist Era Villegas and has advanced to the women's round of 16 in boxing 51 kgs. And please do not miss Jadumani Singh ka bout hone wala hai Chandra Bahadur Thapar ke khilaf 55 kg round of 32. This is going to happen at 2 p.m. And of course, we will be back with the latest updates and hopefully Smriti Mandana ki century ke saath 12:30 baje only on Akashwani. So hopefully we'll get you more good news from Aichi Nagoya Asian Games 2026.
0: Asian Games 2026 Aichi Nagoya.
3: ಸ್ನೇಹಿತರೆ, ಇದುವರೆಗೂ ಏಷ್ಯನ್ ಗೇಮ್ಸ್ ಅಪ್ಡೇಟ್ ಕೇಳಿಸ್ಕೊಂಡ್ರಿ ಆಕಾಶವಾಣಿ ಎಫ್ಎಂ ರಾಯಂಬದಲ್ಲಿ. ಆಪ್ಕೆ ಪಸಂದಲ್ಲಿ ನಾವಿದ್ದೇವೆ, ಆಪ್ಕೆ ಪಸಂದಲ್ಲಿ ನಿಮ್ಮಿಷ್ಟದ ಗೀತೆಗಳನ್ನ ಕೇಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಹಾಗೆಯೇ ಟ್ರಿವಿಯಾ ಟೈಮ್ನಲ್ಲಿ ಒಂದು ಇಂಟ್ರೆಸ್ಟಿಂಗ್ ವಿಷಯವನ್ನ ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಹಂಚ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗಿತ್ತು. ನೀವೆಲ್ಲ ಕೂಡ ಹೆಸರನ್ನ ಕೇಳೇ ಇರ್ತೀರಾ, ದುರ್ಗಾಕೋಟೆ. ದುರ್ಗಾಕೋಟೆ ಅವರು ಬಾಲಿವುಡ್ನಲ್ಲಿ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು ಇನ್ನ ಚಿತ್ರರಂಗಕ್ಕೆ ಬರೋದಕ್ಕೆ ಹೆದರ್ತಾ ಇದ್ದಂತಹ ಕಾಲದಲ್ಲಿ ನಟಿಯಾಗಿ ಚಿತ್ರರಂಗವನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸಿ ಎಷ್ಟೋ ಸಿನಿಮಾಗಳಿಗೆ ನಿರ್ದೇಶನವನ್ನು ಕೂಡ ಮಾಡಿ, ಮತ್ತೆ ಒಂದು ಕಾಲಕ್ಕೆ ಹೀರೋಯಿನ್ ಆಗಿ ನಟಿಸ್ತಾ ಇನ್ನೊಂದು ಕಾಲಕ್ಕೆ ತಾಯಿ ಪಾತ್ರದಲ್ಲಿ ಟಾಪ್ 10 ನಟಿಯರಲ್ಲಿ ಇವರು ಒಬ್ರು ಅಂತ ಹೆಸರನ್ನ ಮಾಡಿದವರು. ಅಂದರೆ 1930 ದಶಕದ ಮಾತು ಇದು. ತುಂಬಾ ಕುಲೀನ ಮನೆತನದ, ಉತ್ತಮ ಮನೆತನದ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು ಸಿನಿಮಾ ನಾಟಕ ಇತ್ಯಾದಿಗಳನ್ನ ನೋಡೋದಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ. ಅಂಥ ಕಾಲದಲ್ಲಿ ಇವರು ಚಿತ್ರರಂಗವನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸಿದ್ರು. ಚಿತ್ರರಂಗವನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸುವ ವೇಳೆಗಾಗಲೇ ಅವರಿಗೆ ಅವರ ಪತಿ ತೀರಿಕೊಂಡಿದ್ರು, ಇಬ್ಬರು ಮಕ್ಕಳಿದ್ರು. ಹಾಗಾಗಿ ಚಿತ್ರರಂಗದಲ್ಲಿ ಬಣ್ಣದ ಬದುಕನ್ನು ರೂಢಿಸಿಕೊಂಡು ತಮ್ಮ ಬದುಕಿನ ಪಯಣವನ್ನು ಶುರು ಮಾಡಿದ್ರು. ಶುರು ಮಾಡಿ ಮರಾಠಿ ಹಾಗೆ ಹಿಂದಿ ಚಲನಚಿತ್ರ ರಂಗದ ದಿಗ್ಗಜ ನಟಿಯರ ಸಾಲಿಗೆ ಇವರು ಕೂಡ ಸೇರಿಕೊಂಡ್ರು. ಸುಮಾರು 200 ಹೆಚ್ಚು ಚಿತ್ರಗಳಲ್ಲಿ ಅವರು ನಟಿಸಿದ್ರು, ಮತ್ತು 50 ಕಾಲ ತಮ್ಮ ಸಿನಿ ಯಾತ್ರೆಯನ್ನು ಅವರು ಪೂರೈಸಿದ್ರು ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ಎಂಥ ಇನ್ಸ್ಪಿರೇಷನ್ ಸಿಗುತ್ತೆ ಅಲ್ವಾ. ಇವತ್ತು ಅವರ ಡೆತ್ ಆನಿವರ್ಸರಿ, ಹಾಗಾಗಿ ದುರ್ಗಾಕೋಟೆ ಅವರ ಕುರಿತಾಗಿ ಒಂದಷ್ಟು ಮಾಹಿತಿಯನ್ನು ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಹಂಚಿಕೊಳ್ಳುವಂತಹ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ನಾನು ಮಾಡಿದೆ. ಮತ್ತು ಯಾರೆಲ್ಲ ಕೂಡ ಸಂದೇಶ ಕಳಿಸಿದ್ದಾರೆ ಅಂತ ನೋಡೋದಾದರೆ, ನಮಗೂ ಕೂಡ ಒಂದು ಗೀತೆ ಬೇಕಿತ್ತು ಅಂತ ಜಯಪುಟ್ಟಸ್ವಾಮಿ ಚಿಕ್ಕಮಗಳೂರಿನಿಂದ, ಹಾಗೆ ಶಾಂತ ಬ್ಯಾಂಕ್ ಕಾಲೋನಿಯಿಂದ ನಂಗೂ ಗೀತೆ ಕೇಳಿಸಿ ಅಂತಿದ್ದಾರೆ ಹೊನ್ನೂರು ಅಲಿ ಅವರು. ಹಾಗೆಯೇ ಪಕ್ಕೀಸಾ ಚಿತ್ರದ ಹಾಡಬೇಕು ಅಂತ ಸದಾಶಿವ ಹುಲಗೂರ ಬನಶಂಕರಿ ಎರಡನೇ ಹಂತದಿಂದ ಸಂದೇಶ ಕಳಿಸಿದ್ದಾರೆ. ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಸಂದೇಶಕ್ಕಾಗಿ ಧನ್ಯವಾದಗಳು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಚಂದದ ಗೀತೆಗಳನ್ನ ಕೇಳಿಸುವಂತಹ ಪ್ರಯತ್ನ ಜಾರಿಯಲ್ಲಿದೆ. ಕೇಳ್ತಾ ಇರಿ ಆಕಾಶವಾಣಿ ಎಫ್ಎಂ ರೈನ್ಬೋ. ಈ ಮಧ್ಯೆ ನೀವು ಕೂಡ ನಿಮ್ಮಿಷ್ಟದ ಗೀತೆಯನ್ನು ಕೇಳಿಸ್ಕೋಬೇಕು ಅಂತಿದ್ರೆ ಮೆಸೇಜ್ ಮಾಡಿ 9480901013 ನಮ್ಮ ವಾಟ್ಸ್ಆ್ಯಪ್ ಸಂಖ್ಯೆ.

0: ಆಕಾಶವಾಣಿ ಎಫ್ಎಂ ರಾಂಬೋ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಸಮಯ ಇನ್ನೇನು 12:30 ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಇದೀಗ ದೆಹಲಿ ಕೇಂದ್ರದ ಸಹ ಪ್ರಸಾರದಲ್ಲಿ ಏಷ್ಯನ್ ಗೇಮ್ಸ್ ಅಪ್ಡೇಟ್ ಕೊಡುವಂತಹ ಟೈಮ್ ಆಗಿದೆ.
1: ಏಷ್ಯನ್ ಗೇಮ್ಸ್ 2026 ಆಯ್ಚಿ ನಗೋಯಾ.
2: एशियन गेम्स 2026 के अपडेट लेके आए हैं. मैं अभिनव पुंछे, मेरे साथ है साक्षी मानवाल. और गुड न्यूज फ्रॉम द क्रिकेट फील्ड, इंडिया ने टारगेट दिया है श्रीलंका को गोल्ड मेडल मैच में 217 का. जी हाँ, इंडिया में 216 for 3. टॉप स्कोरिंग वस्मृति मंद.

0: Now at 79, Shefali Verma 48 and a stunning 22 ball 49 by Richa Ghosh. Sri Lanka jawab mein ek wicket already apna kho chuke hain. Imeshi Dulyani out ho gaye, magar captain fantastic Chamari Attapattu is going strong. Yaad dilaye ye wahi hain jinhone 83 not out mare the Pakistan ke khilaf, and that had made Sri Lanka chase a record target over there. So it's a small ground, it's high scoring, and hopefully next time we update you there's some wickets, and hopefully Shefali, the captain falls.
1: Well, let's hope for the best for India. Always rooting for India. Go India, go the women in blue. And moving on to the next quick update, dosto aap logo liye hum lekar aa rahe from the world of fencing. Fencing mein Tanishka Khatri wo ikloti aisi khiladi Bharat ki taraf se bani hai jinhone apna round of 32 mein women's epi individual ko jeet kar with a convincing 15-10 ki victory Thailand ke Natapapat Sanganiyo ke upar, uske baad wo wahan se aage badh gayi towards the round of 16. Ji haan, matlab this is good news from the world of fencing, because Tanishka Khatri वो इकलौती ऐसी खिलाड़ी हैं जो अब round of 16 में South Korea की former world champion और Asian Games की gold medalist Song Se Ra के साथ अब उनका आमना सामना होगा. वहीं फेंसिंग की दुनिया में अगर बात करें तो वुमेन्स एपी इंडिविजुअल में मितवा जेसंगबाई चौधरी, या फिर मेंस इंडिविजुअल फॉयल में भी हम अगर देखें हेमश सिंह सनासम या उसके साथ साथ सचिन, ये सारे ही प्लेयर्स अपने अपने राउंड से यानी राउंड ऑफ 32 से बाहर हो गए.
0: Thank you so much for that, Sakshi. Update coming in from fencing. Magar badminton se bhi aapko update dejiye, to India versus Japan. Quarter finals are on right now. Aur action mein hai Lakshya Sen, unke saamne Kodai Naroka. और इनका बहुत ही क्लोज इनकाउंटर चल रहा है, 1-1 चल रहा है, क्योंकि पहला जो सेट था वो लक्ष्य सेन हारे थे 21-11 से, दूसरा सेट जीते 21-5 से. अभी 19-14 से पीछे है लक्ष्य सेन. याद दिलाएं इसके बाद हमारी सात्विक चिराग की जोड़ी होने वाली एक्शन में, तो होपफुली दिस टाई कैन बी टर्न्ड अराउंड एंड इंडिया हैज अ चांस, बिकॉज आर इंडियन वुमेन आर ऑलरेडी आउट. द वुमेन्स टीम कैंपेन हैज एंडेड बिकॉज दे लॉस्ट अर्लियर टुडे टू थाईलैंड, एंड that was a very very disappointing performance by the Indian women team, because sare singles matches hum log hare hain, and only Gayathri Gopichand and Teresa Jolly gave us some good news.
1: Right, and now moving on to the world of shooting, jahan subah se hamare paas shooting mein kuch khas achhi khabrein nahi aa rahi thi. Bhai agar ab hum skeet ki baat kare to men's skeet ka jo aaj pradarshan rahe hamare bhartiya shooters ka men's skeet ke andar wo kafi contrasting rahe. Matlab Ananjit Singh Naruka second place par abhi bane hue with a total of 96 points, and he has put himself in the prime position to qualify for the individual finals in the men's skeet event. Wahi Miraj Ahmed Khan is samay 23rd place par hai with a total of 91 points, aur Bhavtek Singh Gill 35th position par hai with a total of 86 points. To yani Anantjeet Singh Naruka ne abhi bhi Bharatiya shooters aur shooting ke campaign ki ummeedon mein डालकर कि हो सकता है जिस तरह से वो 96 पॉइंट्स के साथ अभी बैठे हुए हैं, दी ही स्टैंड्स इन अ वेरी गुड प्लेस टू क्वालिफाई फॉर द इंडिविजुअल फाइनल्स आल्सो. अगर वुमेन्स की स्टैंडिंग्स की हम बात करते हैं, जो आज की हमारी महिला शूटर्स का प्रदर्शन रहा है वुमेन्स कीट में, तो राइजा ढिल्लो हैज मूव्ड अप टू द फिफ्थ प्लेस इन द इंडिविजुअल स्टैंडिंग्स विद अ टोटल ऑफ 92 पॉइंट्स. परिनाज धलेवाल इस समय 9th पोजिशन पर है विद अ टोटल ऑफ 89 पॉइंट्स, और महेश्वरी चौहान इस समय 16वें स्थान पर है विद अ टोटल of 85 points.
0: Thank you for that update again, Sakshi. और एक और आपको दे दें जाते हुए ही बस ब्रेकिंग न्यूज खबर. गुड न्यूज अगेन फॉर द इंडियन वुमेन्स क्रिकेट टीम. श्रीलंका हैव लॉस्ट देयर सेकंड विकेट, सो होपफुली जस्ट 8 मोर टू गो. बस 8 विकेटें हैं और गोल्ड तय है हमारे. दैट्स ऑल फ्रॉम अस ऑन दिस अपडेट फ्रॉम आकाशवाणी. प्लीज स्टे ट्यून एंड एट 1:30 यू कैन कम बैक फॉर अनदर अपडेट.
1: And just to carry on with the quick one also over there, because we have a little amount of time, दर्शकों आप दोस्तों आपके साथ, तो quickly आपको बता दें कि भारत की जो अभी भी medal tally में table standing है वो 12वें स्थान पर बनी हुई है. कुल मिलाकर हमारे पास अभी 6 medals या 6 total medals है, जिसमें 4 silver और 2 bronze है. Let's also not forget that these have come from the world of shooting. These have come from the world of shooting primarily, but for now, hoping that India gradually climbs up, it's a goodbye.
2: Bazaar 26, IG Nagoya.
3: ಸ್ನೇಹಿತರೆ, ಇದುವರೆಗೂ ಏಷ್ಯನ್ ಗೇಮ್ಸ್ ಅಪ್ಡೇಟ್ ಕೇಳಿಸಿಕೊಂಡ್ರಿ ದೆಹಲಿ ಕೇಂದ್ರದ ಸಹ ಪ್ರಸಾರದಲ್ಲಿ.
4: LIC ನ್ಯೂ ಜೀವನ್ ಸಾಥಿ ಲಿಮಿಟೆಡ್ ಪ್ರೀಮಿಯಂ ಪ್ಲಾನ್ ನಿಮಗೆ ನಿಮ್ಮ ಜೀವನ ಸಂಗಾತಿಗೆ ಜಾಯಿಂಟ್ ಲೈಫ್ ಕವರ್. ಲಿಮಿಟೆಡ್ ಪೀರಿಯಡ್ ಗೆ ಮಾತ್ರ ಪ್ರೀಮಿಯಂ ಪೇ ಮಾಡಿ. ಪೇ ಮಾಡಿದ ಒಟ್ಟು ಪ್ರೀಮಿಯಂ ಮೊತ್ತದ ಮೇಲೆ ಪ್ರತಿ ವರ್ಷ 7% ಗ್ಯಾರಂಟೀಡ್ ಅಡಿಷನ್ ಜೊತೆಗೆ ಲಾಂಗ್ ಟರ್ಮ್ ಫೈನಾನ್ಷಿಯಲ್ ಸೆಕ್ಯೂರಿಟಿ ಪಡ್ಕೊಳ್ಳಿ.
5: ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ನಿಮ್ಮ LIC ಏಜೆಂಟ್ ನ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಮಾಡಿ.
4: LIC ಪ್ರತಿ ಕ್ಷಣವೂ ನಿಮ್ಮೊಂದಿಗೆ.
3: ಸ್ನೇಹಿತರೆ, ಇದೀಗ ಕೇಳಿ ರುದ್ರಾಭಿಷೇಕಂ ಚಿತ್ರದ ಪ್ರಾಯೋಜಿತ ಗೀತೆ.
6: ನಮಸ್ಕಾರ, ನಾನು ನಿಮ್ಮ ವಿಜಯ ರಾಘವೇಂದ್ರ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಪ್ಯಾನ್ ಇಂಡಿಯಾ ಕ್ರಿಯೇಷನ್ಸ್ ಅವರ ನಿರ್ಮಾಣದಲ್ಲಿ ವಸಂತ್ ಕುಮಾರ್ ಅವರ ನಿರ್ದೇಶನದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಹೊಸ ಸಿನಿಮಾ ರುದ್ರಾಭಿಷೇಕಂ ಇದೇ September 25 ರಿಲೀಸ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಈ ಸಿನಿಮಾದ ಸಂಗೀತ ನಿರ್ದೇಶಕರು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಪ್ರೀತಿಯ ವಿ ಮನೋಹರ್ ಅವರು. September 25 ಥಿಯೇಟರ್ ಅಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ರುದ್ರಾಭಿಷೇಕಂ ಸಿನಿಮಾ ನೋಡೋದಕ್ಕೆ ನಾನು ಬರ್ತೀನಿ.

0: ಸ್ನೇಹಿತರೆ, ಎಫ್ಎಂ ರೈನ್ಬೋ 101.3 ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್ ನಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ಸೋಮವಾರದಿಂದ ಶುಕ್ರವಾರದವರೆಗೆ ಮಧ್ಯಾಹ್ನ 3 ಗಂಟೆಗೆ ಕೇಳಿ ಸಿಐಇಟಿ ಹಾಗೂ ಎನ್ಸಿಇಆರ್ಟಿ ಪ್ರಾಯೋಜಿಸುವ ಮಕ್ಕಳ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಉಮಂಗ್ ಅಕ್ಷರ್ ಕಿ ಕಹಾನಿ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಪ್ರಾಯೋಜಕರು ಎನ್ಸಿಇಆರ್ಟಿ.
1: A huge margin of 147 runs. Bharati Mahilao ne 216 run banaye unke given stipulated 20 overs mein for the loss of 3 wickets and then they went on to defeat and completely choke the Sri Lankans for just mere 69 runs. Abhinav, what a day to celebrate this moment, to cherish this moment.
2: जी हाँ, श्रीलंका को हराया है हमारी भारतीय महिलाएं ने और क्या ट्रिमेंडस विक्ट्री थी श्रीलंका के अगेंस्ट, बिकॉज इंडिया हैड पुट अप अ मैमथ टोटल ऑफ 216 फॉर श्रीलंका, जो जिन्होंने अपनी रिकॉर्ड चेस करी थी सेमीफाइनल्स में, आज कुछ नहीं कर पाए. इट वॉज अ डेमोलिशन डर्बी जैसे कहा जाता है. 69 ऑल आउट, इंडिया विनिंग बाय 147 रन एंड their gold which they won in Hangzhou 4 years ago. Fantastic performance with the bat by Spriti Mandana with 79, Shefali Verma 48, Richa Ghosh at 22 ball 49, aur uske baad wickets mein to kamal dikhaya DP Sharma with 3 wickets, Shefali ka fir se all round performance, 2 wickets, Shriyanka Patil with 2 wickets as well and Shri Channi with 2. So kamal ki performance aur पहला गोल्ड आ चुका है. जी हाँ, सुबह से आप लोग हमारे अपडेट सुन रहे होंगे, थोड़े से निराश हो रहे होंगे क्योंकि इंडिया का आज इतना अच्छा दिन नहीं गया, मगर साक्षी, व्हाट अ ट्रेमेंडस ट्रेमेंडस विक्ट्री एंड आई थिंक पूरे नेशन का जो मूड है आज इज गोइंग टू गेट मच बेटर एंड एवरीबॉडी इज गोइंग टू हैव अ स्माइल ऑन देयर फेस.
1: यस इंडीड, और आज ये चेहरे की हंसी हटनी ही नहीं चाहिए बिकॉज हमारी लड़कियों ने हमें इतने सारे रीजंस दिए सेलिब्रेट करने के लिए. सबसे ऊपर तो गोल्ड मेडल रहेगा ही रहेगा, लेकिन उसके साथ साथ दोस्तों आपको ये भी बताया कि ये भारतीय महिला क्रिकेट टीम के लिए 8th लगातार 8वीं T20 इंटरनेशनल की जीत है. यस, दे हैव गॉन ऑन टू विन 8 T20 इंटरनेशनल्स ऑन अ ट्रॉट एंड दैट इन इटसेल्फ इज अ वेरी बिग अचीवमेंट. और उसके साथ साथ श्रीलंका ने आखिरी बार भारत को 2024 के एशिया कप के फाइनल्स में हराया था, वो हम सब जानते हैं. उसके बाद से भारतीय महिलाएं उनको 8 बार T20 इंटरनेशनल मैचेस में हरा चुकी हैं. और एक और बहुत अच्छी खबर जो है भारतीय क्रिकेट फैंस के लिए वो ये है कि भारतीय महिला क्रिकेट टीम ने ये जो 147 रन के मार्जिन से श्रीलंका को हराया है आज, वो अभिनव आज तक का सबसे बड़ा डिफीट मार्जिन है जो भारत ने किसी भी ओपोनेंट को दिया होगा. 147 इज द बिगेस्ट मार्जिन बाय व्हिच इंडिया हैज डिफीटेड एन ऑपोजिशन नेशन इन अ T20 इंटरनेशनल.
2: इट्स बीन अ ग्लोरियस सितंबर इंडियन वुमेन के लिए. एशिया कप में उन्होंने धमाल दिखाया और आज उन्होंने कमाल दिखा दिया है ये जीत पाकर. एंड कॉन्ग्रेचुलेशंस, ट्रिमेंडस एफर्ट बाय द इंटायर इंडियन वुमेन्स कंटिजेंट, कोचेज कंटिजेंट, सबको बहुत ढेर सारी बधाई और हमारे देशवासियों को भी बहुत ढेर सारी बधाइयां क्योंकि अब इंडिया का गोल्ड का खाता खुल चुका है. जी हाँ, एंड इट इज नॉट द ओनली गुड न्यूज कमिंग फ्रॉम द एशियन गेम्स, वी हैव मोर गुड न्यूज फॉर यू बिकॉज बैडमिंटन में लक्ष्य सेन ने क्या कमाल की परफॉर्मेंस दिखाई अगेंस्ट वर्ल्ड चैंपियन सिल्वर मेडलिस्ट कोडाइना रोका के खिलाफ. लक्ष्य सेन ने 11-21 से दूसरा गेम जीता 21-5, मगर तीसरे गेम में ही वॉज डाउन 14-19, फिर भी कम बैक करके उन्होंने वो गेम जीती 21-19, वर्ल्ड चैंपियन सिल्वर मेडलिस्ट को हराया, इंडिया को वो 1-0 की लीड दी. एंड अनदर गुड थिंग, सात्विक चिराग हमारे फेवरेट डबल्स पेयर अभी एक्शन में है, वो पहली गेम जीत चुके हैं अपने जापान के ओपोनेंट्स के अगेंस्ट. एंड साक्षी, कैन गिव अस डिटेल्स अबाउट दैट?
1: यस इंडीड, पहला गेम तो वो अपना जीत चुके हैं. हम बात करें सात्विक रंकी रेड्डी और चिराग शेट्टी की अगेंस्ट द ओपोनेंट्स होकी और कोबायाशी, लेकिन सेकेंड गेम के अंदर भी इस समय बहुत तगड़ी जापान हैज ओनली अ 2-point लीड राइट नाउ ओवर द इंडियन ओपोनेंट्स, बिकॉज इनफैक्ट वो 2-point की लीड भी अब एकदम खत्म ही हो चुकी है बिकॉज भारत के पास इस समय 18 points है सेकेंड गेम में और जापान के पास है 17. यानी गेम को मैच पॉइंट पर लाने के लिए इंडिया को 2 और अंक, इनफैक्ट कहना चाहिए जीतने के लिए 2 और अंक कमाने लगातार. अगर ऐसा होता है तो वेल, इंडिया शुड बी एबल टू गेव दिस एंटायर मैच इन देयर फेवर, बट राइट नाउ कीपिंग ऑल दोज होप्स एंड फेथ्स अप, It's time for a moment for us to just sit back and enjoy the victory that has come the way and through the Indian women's cricket team. A very big milestone achieved over here by the Indian girls. Kudos to India. Jai Hind hamare har deshvasi ko. Aur iske saath hi hum kahenge ki yahan se ye jo khushiyon ki hum jo aapko khabar aur update leke aa rahe hain, ye silsila ab shuru ho jaye aur barqarar rahe. Filhal ke liye hame dijiye ijazat. Goodbye.
3: एशियन गेम्स 2026 आईची नगोया।
4: अभी यहाँ पे एशियन गेम्स
5: स्नेहितरे इदुवरेगू ಏಷ್ಯನ್ ಗೇಮ್ಸ್ ಅಪ್ಡೇಟ್ 2026 ದೆಹಲಿ ಕೇಂದ್ರದ ಸಹಪ್ರಸಾರದಲ್ಲಿ ಕೇಳಿದ್ರಿ. ಮ್ಯೂಸಿಕಲಿ ಆರ್ಟ್ಸ್ ಮ್ಯಾಜಿಕಲಿ ಆರ್ಟ್ಸ್ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಿ ಕನ್ನಡ ಕಾಮನಬಿಲ್ಲು ಆಕಾಶವಾಣಿ ಎಫ್ಎಂ ರಾಯಂಬೋದಲ್ಲಿ. ಇದೀಗ ಲಂಚ್ ಬಾಕ್ಸ್ನ ಹೊತ್ತು. ಪ್ರತಿದಿನವೂ ಕೂಡ ಲಂಚ್ ಬಾಕ್ಸ್ನ ತೆರೆದಿಟ್ಕೊಂಡು ಅಥವಾ ಮನೆಯಲ್ಲೇ ಊಟ ಮಾಡ್ತಾ ಒಂದಷ್ಟು ವಿಚಾರಗಳ ಕುರಿತಾಗಿ ನಮ್ಮ ನಿಮ್ಮ ಮಧ್ಯೆ ಡಿಸ್ಕಷನ್ಸ್ ನಡೆಯುತ್ತೆ. ಇವತ್ತಿನ ಡಿಸ್ಕಷನ್ ಏನು ಅಂದರೆ, ಇವತ್ತಿನ ವಿಷಯ ವಿಶೇಷ ಏನು ಅಂತಂದರೆ, ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 22 ಅಂತ ಹೇಳಿ ವಿಶ್ವದಾದ್ಯಂತ 3 ಬಗೆಯ ದಿನಗಳನ್ನು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತೆ. ಒಂದೇದು ಯಾವ್ದು ಗೊತ್ತಾ? ವರ್ಲ್ಡ್ ರೋಸ್ ಡೇ ಅಂತ. ಅಂದರೆ ರೋಸ್ ಡೇ ಅಂತ ಹೇಳಿದ ಮಾತ್ರಕ್ಕೆ ಇದು ಗುಲಾಬಿ ಹೂವಿನ ಕುರಿತಾಗಿ, ಗುಲಾಬಿ ಹೂವಿನ ಸೌಂದರ್ಯದ ಕುರಿತಾಗಿ ಇರುವಂತಹ ದಿನ ಅಲ್ಲ. ಬದಲಾಗಿ ಯಾರೆಲ್ಲ ಕೂಡ ವಿಶ್ವದಾದ್ಯಂತ ಕ್ಯಾನ್ಸರ್ನ ವಿರುದ್ಧ ಹೋರಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ ಅವರನ್ನು ನೆನಪಿಸಿಕೊಳ್ಳುವಂತಹ, ಅವರಿಗೆ ನೆನಪು ಮಾಡಿಕೊಡುವಂತಹ ದಿನ ಏನು ಅಂತಂದರೆ, ಈ ಒಂದು ಕಾಯಿಲೆಯ ವಿರುದ್ಧ ಅತೀವ ಜೀವನೋತ್ಸಾಹದಿಂದ ಹಾಗೆಯೇ ತುಂಬ ಒಳ್ಳೆಯ ಗಟ್ಟಿ ಮನಸ್ಸಿನಿಂದ ಹೋರಾಡಿ ಗೆಲ್ಲಬಹುದು ನೀವು ಅಂತ ಅವರಿಗೆ ನೆನಪಿಸುವಂತಹ ದಿನ ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 22 ವರ್ಲ್ಡ್ ರೋಸ್ ಡೇ ಅಂತ ಆಚರಿಸೋದು ಈ ಒಂದು ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ. ಇವತ್ತಿಗೆ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಅನ್ನುವುದು ತೀರಾ ಅಪರೂಪದ ಕಾಯಿಲೆಯಾಗಿ ಉಳಿದಿಲ್ಲ. ಮಕ್ಕಳಿಂದ ಹಿಡಿದು ವೃದ್ಧರ ತನಕ ಬಗೆ ಬಗೆಯ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ದೇಹದ ಯಾವ ಯಾವ ಭಾಗ ಇದೆಯೋ ಪ್ರತಿ ಭಾಗಕ್ಕೂ ಕೂಡ ಕೂದಲು ಬಿಟ್ಟು ಮಿಕ್ಕೆಲ್ಲದಕ್ಕೂ ಬರುತ್ತೇನೋಪ್ಪ. ಎಲ್ಲ ಬಗೆಯ ಕ್ಯಾನ್ಸರ್ನ ವಿರುದ್ಧ ಎಷ್ಟೋ ಮಂದಿ ಹೋರಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವರೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಜೀವನೋತ್ಸಾಹ ಹಾಗೆ ಗಟ್ಟಿ ಮನಸ್ಥಿತಿಯನ್ನು ನೆನಪಿಸಿಕೊಡುವಂತಹ ದಿನ ಇದು. ಈ ಒಂದು ಕಾಯಿಲೆ ಬಂದಿದೆ ಅಂತಂದರೆ ಸಾವೇ ಕೊನೆಯ ದಾರಿ ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡೋ ಅಗತ್ಯ ಇಲ್ಲ. ಶುರುವಿನಲ್ಲೇ ಗೊತ್ತಾದರೆ, ಶುರುವಿನಲ್ಲೇ ಡಾಕ್ಟರ್ ಹತ್ರ ಹೋದರೆ ತುಂಬ ಒಳ್ಳೆಯ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ಸ್ ಇದೆ. ಕ್ಯಾನ್ಸರನ್ನು ನಾವು ಗೆಲ್ಲಬಹುದು. ಕ್ಯಾನ್ಸರ್ನ ಗೆದ್ದಂತಹ ಉದಾಹರಣೆ ನಮ್ಮ ಸುತ್ತಮುತ್ತಲೇ ಕಣ್ಬಿಟ್ಟು ನೋಡಿದ್ರೆ ಬೇಕಾದಷ್ಟು ಇದೆ. ಹಾಗಿರಬೇಕಾದ್ರೆ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ವಿರುದ್ಧ ಹೋರಾಡುವಂತಹ ಒಂದು ಉತ್ಸಾಹವನ್ನು ಧೈರ್ಯವನ್ನು ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂತ ಹೇಳುವಂತಹ ದಿನ ಇದು ವರ್ಲ್ಡ್ ರೋಸ್ ಡೇ. ಇದಲ್ಲದೆ ಮತ್ತೆರಡು ದಿನ ಇದೆ, ಅದೇನು ಅಂತ ತಿಳಿಸ್ತೀನಿ. ಆದರೆ ಅದಕ್ಕೂ ಮುಂಚೆ ಹಾಡುಗಳು.